मृत्यू येत आहे याचं आकलन होताच तो कळवळून श्रीरामांना म्हणाला, रामा, मी आपल्या सन्मुख नसताना माझा वध करून आपण कुठला पुरुषार्थ साधला? त्यावर प्रभू रामचंद्र उत्तरले, मी धर्माचे केले पालन, मी धर्माचे केले पालन, वाली वधना खल निर्दालन, अखिल धराही भरत शासिता, अखिल धराही भरत शासिता, न्याय नीति तो भरत जाणता, त्या भरताचा मी तर भ्राता, जैसा राजा तसे प्रजाजन, मी धर्माचे केले पालन, शिष्य पुत्र वा कनिष्ठ भ्राता, धर्मे येते त्यास पुत्रता, तू भ्रात्याची हरिली कांता, मनी गोपनी हीन प्रलोभन, मी धर्माचे केले पालन, तू तर पुतळा मूर्त मदाचा, सुयोग्य तुझा दंड वधाचा, अंत असा हा विषयांधांचा, मरण पशुचे पारद होऊन, मी धर्माचे केले पालन, दिधले होते वचन सुग्रीवा, दिधले होते वचन सुग्रीवा, जीव ही देईन तुझिया जीवा, भावास्तव मी वधिले भावा, दिला वचाचे हे प्रतिपालन, मी धर्माचे केले पालन, नृपती खेळती वनी मृग येते, लपुनी मारिती तीर पशुते, दोष कासया त्या क्रीडेते, शाखा मृगतु क्रूर पशुहुन, मी धर्माचे केले पालन, अंत घडी तुझ ठरो मोक्षदा, अंत घडी तुझ ठरो मोक्षदा, सांभाळीन मी तुझा अंगदा, राज्य तुझे हे ही किष्किंधा, सुग्री वाचा करी समर्पण, वाली वधना खल निर्दालन।